0: हंगार
1: अंगार दो मिंदुल कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो हो केरे मिंदमो पार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकनी दिवे ही राज्य चाडू
3: कानूना कवयतकों मिनिमम कमा असासे हक्को तर खातेर को दनी क्या मिं बरका
2: कानूना गवायतकों राय तुंगे सलामता रखा तेरे कं कशवर को देनी कीने
3: कानूना गवायतक हुरमे तेरे कों हितं जेनी कीवे
4: कानून तका गवायतक अहुल वेरवे हेलुं तेरे वो मकी कोमे फारुदेगिवस अमील रखा तेरे कमशा मुड़ मुझतमाओ के हमजे हुमा नुहान बेनु तेरे कमे
2: कानूना गवायतक गुले गोतुं त्याबे फुलं बेनु वासुवाल तक जवाब के नेस्तिनुमा दिवे राज्य गाडुं के नेस्तेनी
3: तरह
2: मेहोनी हिर दोहे गरेगंड नुए जहायर स्टूडियो इन वगुतु
3: एन हा 741 किलोहर्ट्ज मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्ज एफएम बैंड
2: हमे कनी दिवि राज्य गडो
5: कुडा कुज्जकन अनियाले बे मंजर फेन नहिंदु लोमरानु दप्पा खमा बेहे फरातकन अवहा मसला रिपोर्ट कुरवा ಕುಡಕ ಜಕಂ ಎಹಿತಿರಕಂ ಬೇನು ವೆಫಾವಾ ಮಂಜರ್ ಫೆನ್ನ ಹಿಂದು ಎಹಿತಿರಕಂ ಫೋರ್ ಕೊದ್ದೆವುಮ ಫಸ್ಟ್ ಜಿಹವಡ ಅನುಗಣ್ಣವಾ ಕುಡಕ ದೀನಕಿ ಅಳುಗಣ್ ಮೆಂಗೆ ಹಿತುಗೆ ದಿರು ಏಕು ದಿನ ರಕ್ಕಾತಿರಕಂ ಹಿಮಾಯಂ ಹೋದಾ ದಿನುಮುಗ ಅಳುಗಣ್ ಮೆಂ ಕೊಮ್ಮೆ ಮೀಹೆಕಿವೆಸ್ ಫರ್ದಿ ಜಿಮ್ಮಾಯವೆ ಅಳಗುನ್ ಮೆಂಗೆ ಜಿಮ್ಮಾ ಫುರಿ ಹಮಯಂ ಅದಾಕುರ ಮಾತು
1: ಎಂಹಾ 741 ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ 89 ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
6: ದಿವೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು